0: मोणसहोनू आत तुडगा सत्ता तन चरडूपण तिथले डी पालोचन कोरची तिथले ना एकक पण कैवर अमळ दनपारा चत्ता नाव निद्दा वेस घेवचे त्या वयशील मास्टर पाप कितलं पाप आशिले म्हण असो मागू मलकली पापा म्हण सांगून एकक पंत पाप सत आशिल्लो तशी एकक पंत चिके स्कूल आता कोणे तर टायर्ड अंजल्ला रे मास्टरान येऊचे टाइम साधारण 3 o'clock 3:30 तशी सो हा त्यां निद्दा वेस घेऊचे एकक पंत बदल नी देत आशिल बट या समटाईम्स नॉट ऑलवेज त्यांना त्या मास्टरान मग सांगितले एक वाक्य हा माझी काही उडगास देऊन घेता आणि हा ट्राय करत त्या खुर्च्याक ताणे त्यांना म्हणचशिल म्हणा रे संगीत म्हणा रे एक तू आलाप करी तू स्वर घाली एक साहित्य सांग कसने सांग अदू देवरोट्टिगे संभाषणे अम्म म्हणून सांगून ताण सांगचिशिल बट देन आय वॉज टू यंग टू अंडरस्टँड ऑल दॅट बट स्टील आय ट्राईड ताण सांगचे आशिल म्हणजे तू एक क आलाप काढतची तू आता तुगेल प्रॉब्लेम्स देवाला सांगून घेतस एक तू मग कश केले तू इत्या मग कश कर नी अशी पुरा हे तू रागार सांगतस हे संभाषण आहे आणि तंत तू प्रत्येक पण अनुभवसी हाडबेकम्म म्हणून सांगून ताण तशी म्हणचिशिल म्हणजे प्रत्येक लिरिक्साक इम्पॉर्टन्स देऊन त्या लिरिक्साचर तू कसं असं त्या तू अनुभवसून सांगताना तुक खुश जाता तू तुका खुश जायना नातल्यार तू विंगडांक कशी खुश करचे तू परफॉर्मिंग आर्टिस्ट जावन तयार जाताना म्हण सांगून तेदना त्या व्यास मास्टरान आणि ताण मस्त मोगारी शिकवून दिवचे आशिल्ले सिझना वेळार घरा जालो लांबो हाण दिवचे मगू तिनली म्हण सांगून तशी त्या एक म्हाका मस्त स्वीट मेमोरीज मस्त प्रीती एक 5 वर्स तंगेल अंडर कर्नाटक म्युझिक शिकले
1: मागीर ओरिजिनल मनान तशें हिंदुस्थानी शास्त्रीय शिक्षा म्हळ्यार ते एक कश्टा विशय म्हणून जाल्यार आजी महालक्ष्मी तंतूची मस्त नाव केलेलं आसा सो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताक गुरु जावन मागीर तुम्ही शिकताना कशी अनुभव असेल तुमकां
0: म्युझिक पळय इधर इट इज देर ऑर नॉट देर आता कष्ट म्हण आसच्या इट इज नॉट दॅट डेफिनेटली नॉट अ केक वॉक कष्ट म्हण सांगून दिसच्या पुरो बट एट द सेम टाईम कष्ट नाही इझी नाही म्हण सांगेत तुक त्या देवान दिलेल विद्यस तुगेला त्या एसेन्शियल्स ऑफ म्युझिक लाईक एक वोकलिस्ट जाल्यार बेसिक एक वॉयस की श्रुती मेळोच की ताळे समजावून सांगच की हे पुरा एक एसेन्शियल्स तुक एक देवान दिलेलं आस म्हण जाल्यार ताजो टू प्रॉपर तुके गायडन्स तालीम मेळ्ळारी मागीर तू कितले हार्ड वर्क करता तुका तितले मुखार वच्चाक जाता त्या दृष्टीर पळयताना हिंदुस्थानी कसं हिंदुस्थानी म्युझिक जो कर्नाटक म्युझिक जो हे कष्ट त्या सुलभ हे कष्ट म्हणून सांगून तशी कसं ना हा पंचा क्लास असताना मिगेल गुरु आता म्हणा हा शिकतसचे एक्झिस्टिंग गुरु पंडित विश्वमोहन भट्ट पद्मभूषण ग्रॅमी अवॉर्डी हंगेल प्रोग्राम कारकळांत आमगेल शास्त्रीय संगीत सभांत ऑर्गनायज झालं त्यात कर्नाटक म्युझिक शिकतशील हा गुरुजील प्रोग्राम ऐकून मस्त इम्प्रेस जावन त्या दीस दाखवून मग हिंदुस्थानी शिक्का म्हण सांगून तशी डिसाईड केलेले म्हणजे गुरुजीन त्या दीस स्वल्प सिंगिंग केलेलं अलॉंग विथ ॲक्च्युली ही इज अ मोहन वीणा प्लेयर इन्स्ट्रुमेंटलिस्ट बट वोकल एला एक सांगतो दाखवून त्या दीस सिंग केलेलं ते ऐकून आय वॉज टोटली कॅरीड अवे ॲज अ लिटल गर्ल अँड आय वॉन्टेड टू लर्न फ्रॉम हिम तशी त्या एक कर्नाटक म्युझिक दोन हिंदुस्थानी म्युझिक शिफ्ट जाऊच्या त्या एक कारण झालं
1: तशी तुम्ही गेले शिकवणे विषयांतू तुम्ही संगीत विशारद जाऊन भंगरा पदक वेग येतील असं त्याची एक अनुभव आमगेल ऐकूपी आलोटू कशी वाटून घेताची
0: साईड बाय साईड स्वल्प थिअरी नॉलेज आहे गोत्तस का म्हणाल त्या एक मन दोन घेऊन विशारद प्लस गोल्ड मेडल मिळाल एम ए म्युझिक अंतू त्या मोहनलाल चुकाडिया उदयपूर थं युनिव्हर्सिटी दोन केलेलं हा विशारद त्या गंधर्व महाविद्यालय दोन केलेलं त्या एक जस्ट हा सांगतो कसं म्हणा इट्स जस्ट अ माईल स्टोन आणि कोरका जल मस्तस दॅट्स ऑल आय थिंक आय कॅन से या
1: तशी महालक्ष्मीनं 3 वर्ष चरडा दोन पद्य संघ शूर केलेला आता 1,500 चढ देश विदेशांतू वेदिक चढलेलं असं हज एक अनुभव आमगेला ऐकूपी आलोट कशी वाटून घेता तुम्ही
0: एक म्हणा तू कितले म्हण कितले कसं कितले कड्यान प्रोग्राम देऊ नसच्या पुरो बट एव्हरी स्टेज आमकां नवे स्टेज खाली ताय केलेले इट्स गोन ते विसरी ते फुल्ल जस्ट लीव इट अँड नेक्स्ट तू अपा 0 दोन स्टार्ट करका मिगेल वाक्य नाही म्हाका मिगेल गुरु ना मिगेल अन्ना ना आणि मिगेल गुरुल गुरु ना आणि पुरा सांगचे तसल वाक्य प्रत्येक स्टेज एक अग्नी परीक्षे स्टेज म्हणा लाईटली घेऊच्या ना तुका म्हळ्यार आनी खंयची स्टेज सांचे सहा स्टेजच्या पुरो टू चार जनान बशी ऑडियन्स आशिल्ल स्टेजच्या पुरो एक 10,000 जनान ऑडियन्स आशिल्ल स्टेजच्या पुरो बट तुगेल टर्निंग पॉईंट खंयची स्टेज आरेत तो म्हण सांगून सांगचे जायना. सो एव्हरी स्टेज इज इम्पॉर्टंट. ते बशील आनी तूं दोग जन आसले रे तांतू हू नोज वन कॅन बी लायक म्हळ्यार तांतू एकलो कोणे

0: स्पेक्ट्रम म्हणजे क थंड रचन जाता हे थंडाचे उद्देश कसं आहे म्हणून सांगितलं.
1: उद्देश म्हणजे एक एक एन्सेम्बल त्या एक तुमगेले एक म्युझिकल एक फ्रेंडशिप की सिस्टर उठ ब्रदर उठ त्या एक उठ कोरून एक प्रेझेंट कोरका म्हणाले त्या एक आणि एक चिके व्हरायटी दिवची दृष्टी रे दोन तीन इन्स्ट्रुमेंट्स कर्नाटकी हिंदुस्थानी पुरा ओट्टू घाल न्हू क्लासिकल टू पेट्रिओटिक म्हणून सांगू न्हू तशी केलेलं फर्स्ट क्लासिकल आणि सांसान सांसान पुरा फॉर्म्स ऑफ फोक राजस्थानी फोक एक दोन ओल्ड क्लासिकल हिट्स त्या म्हणजे भजन्स इन डिफरंट लँग्वेज मेरे पेट्रिओटिक सॉंग तशी लास्ट पेट्रिओटिक सॉंग तशी त्या एक एन्सेम्बल स्टार्ट केलेलं 2017
0: बरी अर्ध घंटे तू महालक्ष्मीला पुरा विषय उलोच जायना म्हणजे आमकं एक गोत जलरी आमगेल श्रोतृवर्गांक महालक्ष्मी शणेन एक उत्तर सांगचे जलरे कसं म्हणून सांगू आश पावताची
1: देवाल दये पशी होड लाईफ अंतू आणि कसने ना हे आम्ही गेल्या स्वतः अनुभवार हांव सांगतस एक मनशाक देवाल दय तरी ना म्हणून जलरी ताका कोणी वांचोवचे जायना हे आमगेल स्वामीन सांगचे वाक्य तेंची तागेल वैरी देवाल दय तरी आस म्हणून जलरी कोणे कसने करू जायना ताक केदान कसं जाऊ का ते तो करून घेता ते तक केदान जाऊ का पडा ते कोणे आड येऊचे जायना हे एक मिगेले घट्टी नंबिके हे नंबिके प्रकार कसं असला रे पडा देवाल पायमुळा सोडचे ही टेक्स केअर ऑफ इट तो कसने ना म्हणजे रे वेळेर पावता सो हे एक नंबिके आणि आनमाले वैरी एक प्रीती आशीर्वाद तंगेले इतला असला रे आणि आमगेले एक एफर्ट्स जेन सिन्सियरिटी सिन्सियर निष्ठेर आम्ही काम केला रे देव आमगेले हात धरता म्हणून सांगून
0: म्हण मलगडे दिवशी मर्याद आम्ही देऊ का देवाल वेरीक मोग दवर का खंचे काम केलं रे देवाक आम्ही थंडी दवा आम्ही पळो का त्या कामान तू म्हणून सांगचे एक तुम्ही सांगितलं असं मस्त लायक एक मेसेज दिलेला असं तशी महालक्ष्मी शणेन हांग येतं रे एक सान पद्य आमगेले जनलकांना पळणी जलर त्या चंद नैकी म्हण लेखता खंचे एक सान पद आमगेले ऐकुप्या खातीर सांगितलं
1: ओके तबळे मी उलवून घेतलं बरी हिंची सांगता नारी नयनाच्या कोराची